कोई। तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निह चल करता सोई। तुद आपे पावै सोई वरतै जी, तू आपे करह सोई। तुद आपे सृष्ट सब उपाई जी, तुद आपे सिरज सब गोई। जन नानक गुण गावै करते के जी, जो